गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

नमो सर्वमान्य समस्त निदाने नमो दे देवे पेखी पेवे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्वगुणे नमो सर्वपौणे नंगी नाते नसंगी प्रमाते नमो पान पाने नमो मान माने

चतर चकर करता चतर चकर हरता चतर चकर धाने चतर चकर जाने चतर चकर वर्ती चतर चकर भरती चतर चकर पाले चतर चकर काले चतर चकर पासे चतर